सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे कने सर विचार सच्चा तेरा मर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान।